नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आणि म्हादय चॅनल. आयकपेनो आयतवार बुधवार भारतीय सौर दीस 17 आषाढ 1948 म्हळ्यारच 8 जुलै 2024. सकाळची 5:55 आणि 50 सेकंद जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

ऐकपिनो, आता ही कार्यवाहीची रूपरेषा सांगून झाल्या उपरात ऐकू करावात आमची भक्तिगानीची कार्यवळ पुष्पांजली. सवर जाऊन 32 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत बेगम परवीन सुलताना हांच्या गायनात ऐकूया राग मंगल भैरव. आणि त्याच्या उपरांत बेगम अख्तर हांणी गायली ठुमरी काफी तशेंच कजरी. नमस्कार गोवा. तरेकवार म्हायती सयत सोबीत गीतांची ही कार्यावळ 7:10 हातूंत विचार किरण दिनविशेष. 7:25 प्रादेशीक खबरो. 8:15 कातरांची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. 9:05 पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सदाबहार. 10:10 तरेकवार मराठी गीतां. 11:05 कोंकणी सुगम संगीत. 12:05 फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. हातूंत तिची उतरां तिची काणी. आयच्यो मुखेल सोयऱ्यो आसात केतकी परब. ह्यो जावन आसात मानसशास्त्रज्ञ. आनी आयची ही कार्यावळ सादर करतल्यो चारुशिला देसाय. 1:05 दनपारचे सभेत कातारांची कार्यावळ. 2:00 तरेकवार मराठी गीतां. 2:32 तरेकवार पश्चिमी संगीत. हातूंत सुरवेक जूक बॉक्स. 3:00 आर्टिस्ट चॉईस. 4:05 डान्स हिट्स. 5:10 इन टॉप गियर. मजगतीं 3:30 आयकूंक रावात एनसीआरटीन सादर केली प्रायोजित कार्यावळ उमंग. आमच्या आयच्या दनपारच्या सभेत 5:35 तरेकवार मराठी गीतां. रेनबो सांग्स ही कार्यावळ आसतली 6:05. 7:10 फोन इन चित्ररंजन. हातूंत आयकूंक रावात तुमच्या मागणेची तरेकवार हिंदी फिल्मी गीतां. कातरांची कार्यावळ 8:00 आणि 8:30 सदाबहार. 9:00 ऐकूंक रावात प्रायोजित कार्यावळ पिलार ऑफ फायर. आणि उपरांत तरेकवार पश्चिमी संगीत. सुरवेक वॉट्स हॉट. 10:05 तुमच्या मागणेच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ. आणि निमण्या सुवातेर आयच्या कार्यावळीन सोबयतली पश्चिमी संगीताची कार्यावळ द फील गूड आर बरोबर 11:10. तर एक म्हणून ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा वितरावच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी, ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत. आणि आता कांय खिणा भितरच आमची पश्चिमी संगीत आमची भक्ती गाण्याच्यो कार्यावळ आयकूंक रावात पुष्पांजली.

ऐक मनो, सकाळची बरोबर सवरा जावन 18 मिनटां आतात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल, आणि या खिणाक तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ.

0: ऐकमेनो ही असले आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनिटं आतात ऐकूया मुख्य खबरो काय खेळा भीतर.
1: नमस्कार, मका वस्तू बघते ह्या असतात काय मुख्य खबरो. भारत आणि बहरीनमधले सहकार्य घटमूट जायत असं असे विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर हांणी म्हळा. केंद्रीय रस्ता येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीत बिहार आणि केरळात सुरू आशिल्ल्या राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या प्रगतीची नियाळ बसका घेतली. सध्या गोयात शेतकी वेवसायात देवपी तरणाऱ्यांची संख्या वाढत असा असे मत मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी साखळी रवींद्र भवनात आयोजित कृषी पेचाराच्या हे कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयतना उक्तायले. भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी काल मडगाव नगरपालिकेत घेतिल्ल्या लोकगाराणी सुनावणेक नागरिकांनी व्हडा संख्येन हजेरी लायली. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.5 कोटी रुपया मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आणि कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. विन्सन मंडळ आयोजित केल्लो 15वो गोय मराठी फिल्म फेस्टिवल 2026 7 ते 9 ऑगस्ट मेरेन पणजेच्या आयनॉक्स आनी मॅकॅनिक्स पॅलेसांत जातलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या महोत्सवाचे उक्तावण करतले, जाल्यार अभिनेतो संजय दत्त मानाचो सोयरो म्हूण हाजीर रावतलो. खेळात दादल्यांच्या T20 क्रिकेट सर्तीत काल नॉटिंगहमात जाल्ल्या 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताचेर 125 धावणांनी जैत जोडले. आणि फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल झालेल्या खेळात स्वित्झर्लंड पंगडान कोलंबियाक पॅनल्टी शूटआउटवरी 4-3 गोलांनी हारून उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. तशेंच आनी एका खेळात अर्जेंटिनान इजिप्ताक 3-2 गोलांनी हारून उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत हो असलो राग मंगल भैरव, कलाकार असल्यो बेगम परवीन सुलताना. आणि कार्यावळीत आता ऐकूया बेगम अख्तर हांच्या गायनात ही ठुमरी काफी.

0: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुणीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान बलायकी.
1: ऐकपेलो सकाळचे बरोबर 7 जाऊन 5 मिनिटं आतात. ऐकूया काय खेळा भितरच दिल्ली केंद्रावल्यान प्रसारित जावपी इंग्लिशीतल्यान खबरो.

0: वाव
1: इशान नमस्कार गोवा हे कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. आयच्या कार्यावळींत आमी आयकतले सदचे भशेनचो विचार किरण दिनविशेश सोबीत अशी म्हायती आनी तरेकवार गितां मजगतीं 7:25 आयकुया प्रादेशीक खबरो. तर नमस्कार गोवा ह्या कार्यावळीच्या सुरवेक आयकुया विचार किरण.
2: फकत झूज जिकप म्हळ्यार जैत मेळवप न्हय, तर ज्या ज्या खेपे हार खाल्लो मनीस यशाच्या वाटेर चलपाक परत परत तयार जाता तेच खरें जैत आसता. हे विचार आसात नेपोलियन बोनापार्ट हांचे.
1: तुम्ही आयकताले विचार किरण आणि आता आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ ऐकूया दिनविशेष.
3: दिनविशेष

आयकपणा नमस्कार गोवा हे कार्यक्रम तुम्ही ऐकताले. आयच्या दिसाक इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.

0: आयतपर्यंत तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा. 105 शार मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो आसा FM रेनबो चॅनल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा. FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हणजेच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
0: आयकपनं 17 जाऊन 25 मिनटं आतात ऐकूया प्रादेशिक खबरं.

आयकन तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचा हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळच्या बरोबर 7 वरां जाऊन 31 मिनटां आतात आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यक्रम.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन

प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकपणू 7:46 आल्यात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावर नमस्कार गोवा.

व्ही शांताराम दिग्दर्शित या फिल्मात ते स्वतः, त्यांची घरकन्ना आणि अभिनेत्री संध्या, बी एम व्यास, बाबूराव पेंढारकर, शंकरराव भोसले अशा दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या कसब दाखवला. हे फिल्म एक आदर्शवादी जेलर आणि सखोखार अशा गुन्हेगारांच्या कथेचे आधारित असा. जेलर

सकाळची बरोबर 8:15:30 त्यात 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचा हो एफ एम रेनबो चॅनल. ऐकूया सुवादी रुचिक अशी कथा. आणि कार्यावीन सुरवेक जुरा बँड गायता फॅल्सी. कातार बरोबर असा लॉरेन तेजिरा कॉल आणि म्युझिक कंपोजर असतात डे ब्रेकर चुरियस आणि सांगाती.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकपणे तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. 8:30 जातात या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ कातारांची. आणि शानू कातारांच्या ह्या कार्यावळीन फुडल्या सुवातेर एरिक आणि फ्रेड गायता उज्या वेंगात.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेंत उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान आज 3 दिसांच्या भेटेर मेलबर्न शारांत पावतले. अल निनोच्या प्रभाव आनी तयारीच्या उपाय येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री कार्यालयान बसका घेतली. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हो एक वैज्ञानीक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा. ताका लागून अर्थीक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमान जाल्ल्या 3रा T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन इंग्लंडान भारताक 125 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेंत उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. जकार्तान इंडोनेशियाच्या लोकप्रतिनिधींक उद्देशून उलयतना मोदी हांणी सामायिक सांस्कृतीक दायज, लोकशायेची मुल्यां आनी फुडारा खातीरच्या समान दृश्टीकोनाचेर आदारीत आशिल्ल्या द्विपक्षीय संबंधाच्या एका नव्या युगाचो उलो मारलो. भारताचे वर्णन मदर ऑफ डेमॉक्रसी अशें करत प्रधानमंत्र्यांनी म्हळें,
1: दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है, मदर ऑफ डेमोक्रेसी है और इंडोनेशिया दुनिया की 3री सबसे बड़ी डेमोक्रेसी है. भारत में सैकड़ों भाषाएं और अनेक परंपराएं हैं, तो इंडोनेशिया में भी सैकड़ों भाषाएं और अनेक परंपराएं हैं. भारत में वसुधैव कुटुंबकम का मंत्र है, तो इंडोनेशिया में भिन्ने का तुंगल इक्का का विचार है.
0: आपल्या 3 देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 3 दिसांच्या भेटीचेर मेलबर्न शारांत पावतले, जंय ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी आल्बनीज हांचे बरोबर 3रा भारत ऑस्ट्रेलिया वर्सुकी शिखर परिशदेन वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी भारत ऑस्ट्रेलिया CEO फोरमान लेगीत वांटो घेतले, जंय ते दोनूय देशांतल्या वरिष्ठ वेवसायीक फुडाऱ्यांच्या मेळाव्याक संबोधित करतले. भारत ऑस्ट्रेलिया संबंधांचो एक भक्कम आधारस्तंभ आशिल्ल्या भारतीय समुदायाच्या व्हडल्या मेळाव्याकूय मोदी संबोधित करतले. प्रधानमंत्री कार्यालयान एल निनोचो वेगवेगळ्या क्षेत्रांचेर जावपी संभाव्य परिणाम आनी ताचेर उपायांचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. ही बसका सेवा तीर्थांत प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ PK मिश्रा हांच्या अध्यक्षतेखाला झाली. या बसकेन 15 मायज मंत्रालयांचे सचिव आनी वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. एकंदर परिस्थितीचेर सतत नदर दवरची आनी मॉन्सूनाचो वा कळाव जाल्ल्या मॉन्सूनाचो संवेदनशील जिल्ह्यांचेर जावपी परिणामाचे राज्याकडे समन्वयान मूल्यांकन करचे, जाका लागून गरज पडल्यार उपाय योजना करप शक्य जातले अशे निर्देश डॉ मिश्रान दिले. गोरवा खातीर पूरक खाद्याची उपलब्धताय निश्चित करपा बरोबरूच खावड विकास येवजण्यो आंखप आनी राज्या बरोबर सतत देखरेख दवरपाची सुचना लेगीत दिली. बसकेच्या वेळार IMD अधिकाऱ्यांनी जून आनी जुलय म्हयन्यांत काल मेरेन जाल्ल्या पावसाची सगळी माहिती मांडली. हवामान खात्याच्या महासंचालकांनी देशांतल्या पावसाच्या प्रगतीची आनी अल निनोच्या संभाव्य परिणामांची माहिती दिली. संवेदनशील राज्यांनी प्रधानमंत्री फसल बिमा येवजण आनी किसान क्रेडिट कार्डच्या कव्हरेजा खातीर मोहिमो सुरू केल्यात आनी शेती वित्तीय सेवा आनी सहकार विभागाक ठराविक मुदतीन चडांत चड कव्हरेज सुनिश्चित करपाची सुचोवणी केली. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हो एक वैज्ञानीक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा. ताका लागून अर्थीक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. ते नवी दिल्लीन जाल्ल्या विकसीत भारत परिशदेंत उलयताले. गडकरी हांणी उर्जा सुरक्षा साध्य करपा खातीर आनी जिवाश्म इंधनाच्या आयातीचेर आशिल्ले अवलंबित्व उणे करपा खातीर पर्यायी जैव इंधनाक चालना दिवपाची गरज अधोरेखीत केली. पर्यायी इंधनाचे चड वापर प्रदूषण उणे करपाक, इंधन आयात उणी करपाक, गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करपाक आनी शेतकारांचे उत्पन्न वाडोवपाक मदत करतले अशें तांणी नदरेक हाडले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या

0: घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: भारत बरे दर्जाचे मानक धोरणात्मक आधार कुशळटाय उदरगत आनी बाजारांत सोपे प्रवेश हांचे वरवीं संवसारीक पांवड्यार स्पर्धात्मक खेळणी तयार करपाची पर्यावरण यंत्रणा तयार करता अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलां. त्यो नवी दिल्लीन टॉय असोसिएशन ऑफ इंडियान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयताल्यो. संयुक्त अरब अमिरातीन आनी ऑस्ट्रेलिया बरोबर जाल्ले करार तशेंच पीएम मुद्रा निर्गत केल्ल्या उत्पादनाचे शुल्क आनी कर माफी ह्या सारख्या येवजण्यांक लागून भारतीय खेळणी उत्पादकांक उत्पादन वाडप निर्गत वाडप आनी जागतीक बाजारपेठेंत स्पर्धा करप शक्य जाता अशें तांणी सांगलें. भारताच्या येजमानके खाला आयच्यान केरळांतल्या कोची शारांत 2 दिसांची ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय परिषद जातली. ह्या बसके वेळार ब्रिक्स वांगडी देशांतले मंत्री सहकार घटमूट करतले आनी देशाच्या ब्रिक्स अध्यक्षते खाला बायल मनशांच्या फुडारपणा खाला उदरगती खातीर सामायिक दृश्टीकोन मुखार व्हरतले अशें महिला आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान सांगले. ह्या महिन्याच्या 6 आनी 7 तारखेक जाल्ल्या ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बसके उपरांत ही बसका जाता. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी हांच्या बरोबर कोळसो आनी खण क्षेत्रा संबंधित एका उंचेल्या पांवड्या वेल्या बसकेची सहयजमानकी चलयली. संसाधनांची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर खण उदरगतीक गती दिवपा खातीर आनी उद्योगांचो सहभाग वाडोवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर उपाय येवजणेचो नियाळ बसकेन घेतलो. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी काल नवी दिल्लींतल्या संसद भवन संकुलांत विद्यापीठांत महाविद्यालयां खातीर 17वी राष्ट्रीय युवा संसद सर्त 2024-25 खातीरचे पुरस्कार भेटयले. काश्मीर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सर्तीन पयली सुवात मेळयल्या. देशभरांतल्या 51 विद्यापीठांनी महाविद्यालयांनी ह्या सर्तीन वांटो घेतिल्लो. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना विद्यार्थ्यांनी हो पुरस्कार मेळिल्ल्या खातीर खोशी उक्तायली. वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग ह्या महिन्याच्या 13 तारखेक इंडी हाट भारताच्या गिरेस्त हातमाग आनी हस्तकला दायजाचो उत्सवाचे उक्तावण करतले. वस्त्रोद्योग मंत्रालयान एका निवेदनान म्हळा इंडी हाट 2026-19 जुलय ह्या काळांत नवी दिल्लींतल्या राष्ट्रीय हस्तशिल्प संग्रहालय आनी हस्तकला अकादमीन जाता. हो उपक्रम भारतांतल्या सगळ्यांत व्हड जागतीक वस्त्रोद्योग सुवाळ्या बरोबरूच म्हणजे भारत टॅक्स 2026 कडेन जोडिल्लो आसा जो 14-17 जुलय ह्या काळांत भारत मंडपमान आयोजित केला. संविधान 129वी दुरुस्ती विधेयक 2024 आनी केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 हांची पडताळणी करपी संसदेची संयुक्त समिती JPC एक देश एक वेंचणूक म्हळ्यार देशांत एकाच वेळार वेंचणूको घेवपाच्या प्रस्तावाचेर राष्ट्रव्यापी विचार विनिमयाचो एक वांटो म्हणून 10 आनी 11 जुलयाक गोंयांत 2 दिसांची अभ्यास भोंवडी रेतली. खासदार PP चौधरी हांच्या अध्यक्षतेखालची ही समिती गोंयांतल्या वेगवेगळ्या घटकां कडेन संवाद सादतली. ह्या संवादा वरवीं प्रस्तावीत घटनात्मक आनी कायदेशीर दुरुस्त्यां बद्दल वेगवेगळ्या घटकांचे विचार आनी दृश्टीकोन जाणून घेतली. फुडल्या 2-3 दिसांत उत्तर अरबी दर्या राजस्थान हरियाणा आनी पंजाबाच्या उरिल्ल्या वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशी माहिती भारतीय हवामान खात्यान दिल्या. हवामान खात्यान आज उपहिमालयन अस्तंत बंगाल सिक्कीम महाराष्ट्र कर्नाटकाचे दर्यादेगेवेले वाठार उदेंत राजस्थान गुजरात कोकण आनी गोंय आनी दक्षिण कर्नाटकाच्या भितरल्या वाठारांनी दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमाच्या ट्रेंट ब्रिजान जाल्ल्या 3रा T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन इंग्लंडान भारताक 125 धावण्यांनी हारयलो. इंग्लंडान दिल्ले 202 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करतना भारताच्यो एका फाटोफाट एक विकेटी पडल्यो आनी पुराय टीम 11 पुज्य 4 ओव्हरींनी फक्त 76 धावण्याचेर बाद जाली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेन उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान आज 3 दिसांच्या भेटेर मेलबर्नात पावतले. अल निनोच्या प्रभाव आनी तयारेच्या उपाययोजनांचो नियाळ घेवपा खातीर

पणजकेनीचो हे हो एफ एम रेनबो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झाचेर कातारांची कार्यावळ मुखार वता आसतना रिटा रोज म्हणटा काळीज ओस्तोरेचें.

शांतुभाई कथा सदा बहार पौड़ना हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेवरवीं आयकुया फुडल्या सुवातेर राजेश रोशन हांणी संगीतबद्ध केल्ले मजरू सुलतानपुरी हांचे गीत दुसरा आदमी ह्या फिल्मा खातीर हो आवाज आसा किशोर कुमार आनी लता मंगेशकर हांचो.

ऐकप्यानो, सकाळचे 9 वाजा जाऊन 11 मिनटं आतात. सदाबहार पौर्णा हिंदी फिल्म गीतांची ही कार्यवळ मुकारवत असताना खयाम हाणी संगीतबद्ध

0: आणि सदाबहारी कार्यावर मुकावत असताना आनंद बक्षी ह्यांची रचना अमर अकबर अँटनी या फिल्मातल्या किशोर कुमार आणि गायले हे गीत.
1: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
1: Right. My name is Anthony Gonsalves.

0: ऐकपर्यंत तुम्ही ऐकत आलाय रफू चक्कर या फिल्मातले कंचन हाणी गायल्ले गुलशन बावरा हांचे गीत, कल्याणजी आनंदजी हांचे संगीत. सदाबहारी कार्यावळ मुखार व्हरुया आनी ऐकुया किशोर कुमार आनी आशा भोसले हाणी गायल्ले गुलशन बावरा हांचे गीत, आर डी बर्मन हांचे संगीत. फिल्म आसा झूटा कहीं का.
1: नौ,
2: दस, ग्यारह.

सदाबहार कारवेन फुडल्या सुवातेर आयकुया गुलशन बावरा हांचे गीत आशा भोसले आनी किशोर कुमार हांणी गायले आर डी बर्मन हांचे संगीत

क्षण यादों की बारात या फिल्मतले हैं गीत असले किशोर कुमार हाणी गायले गीत रचना मजरू सुलतानपुरी हांची आणि संगीतकार आर डी बर्मन.

सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक

www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमित्तान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकमेन तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. या केळात तुम्ही ऐकतात पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सदाबहार.

दो आंखें 12 हाथ या फिर मतलब पंडित भरत व्यास हांचा गीत तुम्हें एक तले वसंत देसाय हानी संगीतबद्ध केले स्वरास लो लता मंगेशकर हांचा आनिशानो सदा बाहर पड़ने हिंदी फिल्मी गीतांची ये कार्यवळ सोपेत असताना उषा मंगेशकर आशा भोसले हांच्या स्वरातले गीत ऐकूया जुली या फिल्मातले गीतरचना आनंद बक्षी हांची आणि संगीतकार राजेश रोशन

0: श्रोते हो, सकाळचे 10:10 आणि 40 सेकंद होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. आमचा यापुढील कार्यक्रम काही क्षणांमध्येच.
1: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: अडीच या वेळेत
1: हा छंद जीवाला ला विपिसे हा
2: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
3: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
0: FM रेनबो
3: संगीताची सप्तरंगी दुनिया।

आणि श्रोते हो, आता ऐकूया विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमात संगीत विद्याहरण या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत ऐकूया, सुलभा जोशी यांच्या आवाजात.

श्रोते हो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना सुरेश भट यांचं गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं गात आहेत श्रीधर फडके.

श्रोतेहो हे होता श्रीधर फडके यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीतकार यशवंत देव. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना नीलकंठ मास्टर या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत अजय अतुल आणि स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

श्रोते हो, सकाळचे ठीक 10:31 होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. आणि या क्षणी आपण ऐकत आहात विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. आणि कार्यक्रमात आता ऐकूया संगीत स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत. गीतरच संगीतकार आहेत भास्कर बुआ बखले आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

हे होतं संगीत स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना साधना सरगम गात आहेत प्रवीण दवणे यांचं भावगीत, संगीतकार आहेत अप्पा.

अप्पा वाढावकर यांनी संगीतबद्ध केलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकत होता, साधना सरगम यांनी गायलेलं. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गात आहेत सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

आणि श्रोते हो, विविधरंगी अशा मराठी गीतांच्या कार्यक्रमात शेवटी आता ऐकवत आहोत भूमिकन्या सीता या संगीत नाटकातील गदी माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहे स्नेहल भाटकर आणि

भूमिकन्या सीता या नाटकातील गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकत होता, सम्राज्ञी शेलार यांच्या आवाजात, संगीतकार स्नेहल भाटकर. या गीतासोबतच विविधरंगी असा मराठी गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: श्रोते हो, आता काही क्षणामध्येच म्हणजे बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून दिला जाणाऱ्या हिंदीतले बातम्या.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

ऐकू बनो, सुगम संगीताच्या कार्यावळीनिकतेस तुम्ही ऐकले वैशाली सामंत हांच्या आवाजान हे गीत. मनोहर राय सरदेसाय हांची रचना आणि अशोक पत्की हांनी बद्ध केले संगीत.

सुगम संगीताच्या कार्यावळीन ऐकूया फुडले गीत पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या आवाजान आणि बाकीबाब बोरकर हांची रचना.

दिसांचेर बरोबर 12:05 आयकात लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ. विशय जावन आसा तिची उतरां तिची काणी. मुखेल सोयरी केतकी परब, मानसशास्त्रज्ञ. सादर करता चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन नंबर 08322224457 आनी 08322421285. 12:05 आस्वाद घ्या लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळीचो. इकरा 23 जाली आसा. तुम्ही आयकता सुगम संगीताची कार्यावळ. या कार्यावळीन आयकुया फुडले गीत पुरुषोत्तम पै हांच्या आवाजान आनी डॉक्टर भिकाजी घाणेकर हांची रचना.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजान हे गीत निघतेस तुम्ही ऐकले, आणि बाकी बाबोरकर यांची ही रचना. सुगम संगीताची कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले गीत शोभा गुरुटू यांच्या आवाजान, दत्ता दावजेकर यांचे संगीत आणि विजयाबाई सरमलकर यांची रचना.

ऐकू बनो सुगम संगीताच्या कार्यावळीन ऐकूया फुडले गीत प्रेमानंद वेळुसकर हांच्या आवाजान बाकीबाब बोरकर हांची रचना आणि अशोक पत्की हांनी बद्ध केल्ले संगीत.

निकतेच तुम्ही ऐकले अजय नाईक आणि गौतमी हेदे ह्यांच्या आवाजान हे गीत. बाकी बाब बोरकार ह्यांची ही रचना आणि अजय नाईक ह्यांचे संगीत. सुगम संगीताची कार्यावळ पुढे वरताना ऐकूया सुनीती तेलंग ह्यांच्या आवाजान फुडले गीत आणि उदय भेंब्रे ह्यांची रचना.

सुगम संगीता ची ही कार्या वय सोपयत ना तुम्ही ऐकले अनंत हेडे यांचे हे गीत. ही रचना आशिली बाकीबाब बोरकरांची, संगीतकार अशोक पत्की, आणि या गीता वांगडा सोपता सुगम संगीत.

0: सांगते की जर हांव सदां लोकांक जशें सांगता की जर तुमी तें एन्जॉय करता न्ही सो जेन्ना आमी दुसऱ्या खातीर करता न्ही तेन्ना खंय तरी आमी तो विचार करपाक जाय की म्हाका तें आवडटा करपाक. जर म्हाका आवडना, म्हजे जर ओडा ताण जाता, म्हाका त्रास जाता, जाल्यार हांवें ताका एक लायन ड्रॉ करपाक जाय. म्हणजे आमी जर आमी सेशन्सान जशें म्हणटा की एक तर असर्टिव स्किल्स म्हणटा, म्हणजे लर्निंग टू से नो. कांय गजालींनी आमकां ना म्हणपाकूय शिकपाक जाय. परत दुसरो जर विशय म्हणत की नॉर्मल आनी एबनॉर्मल, आमी जेन्ना सायकॉलॉजी शिकता नॉर्मल स्वभाव कितें आनी एबनॉर्मल कितें. आतां नॉर्मल वाद नॉर्मल जावप इज नॅचरल न्ही, म्हणजे दोन मनशां मदीं डिफरन्स ऑफ ओपिनियन जावन वाद जावप. एबनॉर्मल म्हणजे जेन्ना मारहाण जाता, जेन्ना तो मनीस अपशब्द करता आनी ताची मर्यादा क्रॉस करता. सो हें जेन्ना म्हाका कळपाक लागता की हांव ते मर्यादेच्या भायर करता काय, म्हजी ओडाताण करता काय, आनी म्हज्या गोश्टीची जर दुसऱ्याक किंमतूच ना आनी हांव ती करत रावलें, सो तिणें खंय तरी स्वता खातीर जगचें. आनी आयज बायलां आमी गिल्ड करता की मात सुद्दां एक 10 मिनटां स्वता खातीर स्पेस घेतलो न्ही, तांकां वेगळेंच कितें दिसपाक लागता. पण आयज गरज आसा, जो पर्यंत तुमी तुमचें शरीर आनी मागीर सिंपल टर्म्सान म्हणपाक गेल्यार तुमी जो पर्यंत तुमची बॅटरी चार्ज करना, दुसऱ्याची बॅटरी कशी चार्ज करतले.
1: कितकी बाय, सो जी ही जी भयण तिणें म्हाका म्हणजे नाव सांगू नाका म्हणा ती कामी मनापासून धन्यवाद म्हणूया. सो तुम्ही सांगले की ना म्हणून शिकप म्हणजे कितें व्हडलें न्हय, तो गिल्ट आसता. आतां न्ही सादें उदाहरण दिता हांव तुमकां केतकी बाय, घरा घरांनी हेंच मातीच्या चुली. आतां समजा एखाद्री आवय ती सगळें काम करता, सो भुरग्यांक केन्ना शिकतली. सो वेळार तिणें आपलें तें काम करतना भुरग्यांक ना म्हणपाक शिकपाक जाय, हातूंत तिचो वायट हेतू ना. सो भुरगीं शिकतली
0: सामकें,
1: तांकांय कळपाक जाय, असोय ताजें उत्तर आसूं.
0: बरोबर सामकें.
1: केतकी बाय, हांवें कांय आठवड्या पयलीं अदिती बर्वे प्राध्यापक तांची मुलाखत घेतिल्ली. सो तांची उतरां म्हाका याद जातात की स्वता खातीर तुमी वेळ काडात, 10 मिनटां तुमी बसात.
0: बरोबर,
1: पूण तशें जायना न्ही केतकी बाय. हांव 5 मिनटां सुद्दां बसलें जाल्यार म्हणटलें, म्हणजे सादें उदाहरण म्हणटा, जर आमी इस्त्री मारतना बटन ऑन केलो आनी ते इस्त्री ताप म्हणसर म्हाका वॉशिंग मशीन लावचें अशें दिसता न्हय.
0: सामकें,
1: अशें हें आमचें चक्र चालूच आसता कामाचें. सो केतकी बायचो हो पयल्या प्रश्नांक जाप दितना एक तांचें सांगप की स्वता खातीर वेळ काडात. केतकी बाय, तुमची वळख हांवें करून दिल्या, प्रश्नोत्तरीकूय सुरवात जाल्या. तुमच्या आवडीचे पद घालता आणि मागीर आम्ही पुढल्या प्रश्नाकडे येऊया.

एफ एम रेनबोच्या मित्रावणीतल्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ही लाईव्ह फोन इन अस्तुरी आमच्या स्टुडिओत आसात आमच्यो मुखेल सोयऱ्यो केतकी परब तिची उतरां तिची काणी हो आयचो तांचो विशय तुमच्या सांगातान आसा सद्या भशेनूच हांव चारुशिला केतकी बाय होच हेच पद चालू आसतना म्हजे सदचेच एक आयकुपी आणि आमकां प्रत्येक वेळार फीडबॅक दिवपी म्हजे आयकुपी माया प्रभुदेसाय ते म्हणटा की हो आमचो रांदपाचो वेळ तरी पूण अस्तुरी कार्यावळ आपूण नेमान आयकता आणि आयकतना जेन्ना पद लागता तेन्ना आपूण कडी पिळटा हुमणाक फोण्ण घालता पूण प्रोग्राम आयकता. सो हांवें आतांच म्हणिल्लें न्ही आमकां बायलांक केन्नाच सुशेग नासता आणि हातूंतल्यान न्ही मागीर अनेक प्रश्न निर्माण जातात की आतां आमी जो पहिल्या प्रश्नाक हांवें तुमकां सांगिल्लें तशें तुम्ही एक्सपर्ट पण माझा आमचा अनुभव अशो अनेक बायलो त्यांचा अनुभव असता की आम्ही सगळे काम करपाक वतात आणि मागीर एक टाइम येता की आमकां ना म्हणपाक जायना आणि तातूंतल्यान किरें जाता केन्ना केन्ना अशें जाता की आम्ही घराक शिस्त लावना कारण आम्ही सगळे काम आमचेर ओढून घेतात. सो अशें जाऊंक जायना. केतकी बाय म्हाका दुसरो प्रश्न फोन आयिल्लो म्हाका फोन तुमकां न्ही प्रश्न विचारच्या पयली हांव एक तुमकां सांगता की हो आमचो कार्यक्रम आयकुपाक रेडिओ सेटाची आतां गरज ना. खुबशे लोक तुमी जशें म्हणे न्ही की तुका हो शिकतना तुका प्रश्न विचारतले लोक ह्या विशयाक स्कोप ना तेन्ना न्ही खुबशे आयकुपी अशेंय म्हणटात की तुमचो रेडिओ आतां कोण आयकता पूण अशें जायना आमचे खुबशे आयकुपी आसात फक्त ते कॉन्टेक्ट करिनात किंवां केन्ना तरी सांगतात. आणि हांव तुमकां सांगता की आमचो कार्यक्रम आयकुपाक आतां आमकां रेडिओची गरज ना. न्यूज ऑन एअर हें ॲप जें आसा जें आमी आमच्या फोनाचेर डावनलोड करून मागीर जी भाशा जाय ती सिलेक्ट करून जाय तें रेडिओ स्टेशन आमी आयकुपाक शकतात. सो तुमकांय सांगता हांव आमच्या आयकुप्याकूय सांगता ना जाल्यार खुबशे आयकुपी कितें म्हणटात खुबशे लोक ना आमी फक्त गाडयेनूच रेडिओ आयकता. सो अशें ना जशें आमच्या आतां माया बायन आमकां सांगलां तशें घरा फोनाचेर आमी न्यूज ऑन एअर ह्या ॲपावेल्यान आमी आयकुपाक शकतात. सो म्हजो फुडलो प्रश्न आसा अमिता सावंत नावेली मडगांवच्यान त्यो म्हणटात आपूण एक ज्येष्ठ नागरीक सिनियर सिटीजन ती कितें म्हणटा की पयलीं कशें जातालें पयलीं बायल मनीस घट आसताली तिच्या हांव तांच्या कडेन जेन्ना उलयलें खुबशा लोकांक ऑन एअर वचूंक आवडना तरी म्हाका फोन केल्लो ती कितें म्हणटा की पयलीं बायल एका तांकीन काम करताली म्हणजे हांव तर म्हणटा की म्हाका तिचें दिसलें की काम करताली आनी ती सक्सेसफुलूय जाताली तेन्ना कारण तेन्ना

हिंदी कार्यक्रम रातच्या 8:30 समाचार संध्या 8:45 रातच्या 9:00 न्यूज ॲट 9 चर्चा का विषय 9:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ 10:30 11:00 हिंदीतल्यान खबरो 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्या कार्यावळींची रुपरेषा.

105.4 मेगाहर्ट्झ चे तुम्ही ऐकता FM रेनबो चो कार्यावळी. ऐकूप्यांनो, 1:12 आणि 7 सेकंद झाले असा. ऐकूया कातारांची कार्यावळ.

कातरांच्या कार्यावळी निकतेच तुम्ही ऐकले लॉर्ना, चिको आणि सुदेश भोसले यांच्या आवाजान हे कातार. ही कातार कातरांची कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले कातार एच ब्रिटन आणि लॉर्ना हांच्या ताळ्यान.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यश

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आयकुपेनो तुम्ही ऐकता FM रेनबोच्यो कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्सांचेर 1 वर जावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

देख दिवस तुम्ही ऐकले हो कोकणीतल्यान मुखेल खबरो. ऐकू पेनो 1 वर जाऊन 32 मिनटां आणि 7 सेकंद झाली असा. तुम्ही ऐकता 105.4 MHz कातारांची कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले कातार एच ब्रिटन हांच्या ताळ्यान.

0: मगल्या
1: मोजी आई दादा मन मानून घेता
0: अरे सांगता कसली गॅरंटी दिताय
2: झाल्या ऐकपना एक वर्जन 44 मिनटां आणि 40 सेकंद झाली असा कातारांच्या कार्यावळीन ह्या घेणा घेऊया लहान सो ब्रेक
3: आकाशवाणी एफएम रेनबो म्युझिकली
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

हे मा सरदेसा यांच्या तायान हे कातार निघतेस तुम्ही ऐकले. कातारांची कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले कातार आल्फ्रेड रोज हांच्या तायान.

नमस्कार श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण ऐकत आहात FM रेनबो गोवा 105.4 मेघाहर्ट्सवरती. मी आहे तुमच्यासोबत RJ समीक्षा आणि आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम. श्रोते हो, आज 8 जुलै मराठी आणि कोकणी साहित्याला समृद्ध करणारे गोव्याचे सुपुत्र थोरकवी आणि स्वातंत्र्य सैनिक पद्मश्री बाभ बोरकर उर्फ बाकीबा बोरकर यांचा स्मृती दिन. गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय राहिलेल्या बाकीबाबांनी आकाशवाणी पुणे आणि पणजी केंद्रात प्रदीर्घ काळ सेवा दिली. निसर्ग आणि मानवी भावनांची अप्रतिम गुंफण असलेल्या त्यांच्या चित्रवीणा आणि कांचन संध्यासारख्या काव्यसंग्रहांनी मराठी साहित्याला एक वेगळीच उंची दिली. अशा या महान कवींच्या स्मृतींना वंदन करत आता आपण ऐकूया त्यांनीच लिहिलेलं एक सुप्रसिद्ध भावगीत, ज्याला संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी आणि आवाज आशाताई भोसले यांचा.

मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे गाणं आणि बाकी बाब बोरकर यांची ही रचना.

श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आपण नुकतंच ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गाणं. गदी माडगुळकर यांची ही रचना आणि दत्ता दावजेकर यांचं संगीत आपण ऐकत आहात. मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया दुनियादारी या चित्रपटातील हे गाणं. सचिन पिळगावकर, सुमित राघवन, स्वप्नील जोशी, अंकुश कुमार, महेश मांजरेकर आणि पल्लवी सुभाष यांच्या आवाजात, सचिन पाठक गीतकार आणि संगीतकार समीर साप्तीसकर.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लपट्यात मात्र

0: कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया. नाही
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता.

श्रोते हो, मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया कट्यार काळजात घुसली ह्या नाटकामधील नाट्यगीत. पुरुषोत्तम दारव्हेकर यांची रचना, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी आणि स्वर पंडित प्रसाद सावकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया पुढचं गाणं. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांची रचना आणि अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

0: सुरेल गाण्यांच्या या प्रवासाला थांबवत मी आर जे समीक्षा आता आपल्या सर्वांचं मराठी गाण्यांच्या या कार्यक्रमातून निरोप घेत आहे. बरोबर 2:30 ऐका आमच्या स्टुडिओमधून प्रसारित होणाऱ्या कोकणीतल्या बातम्या आणि या बातम्यानंतरच्या पुढील कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत आर जे डी से. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो गोवा.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांच्या वांगडा युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या योग्याकार्टाच्या प्रबंधन देवळाक भेट दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां ओडिशाच्या भुवनेश्वराक भेट दिवन ओडिशा डीप सी फिशींग मिशन दस्तावेजाचे उक्तावण करतले. फाटल्या कांय दिसांत उटंगराच्या पावसाक लागून महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांनी लुकसाण जाला आनी लोकजीण विस्कळीत जाल्या. घरमंत्री अमित शाह हांणी आयज महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या कडेन उलोवन महाराष्ट्रांत उटंगराच्या पावसाक लागून जाल्ल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी 19 आसनांचो सारस MK2 हाचो आराखडो टप्पो यशस्वीपणान पुराय केल्ल्या खातीर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजाची तोखणाय केल्या. पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी हर्डोणाचे आमदार कार्लोस आल्वारेस फरेरा आनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसयत पोंबुर्पा झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. मत्स्यपालन संचालनालयान 9 जुलयाक सकाळी 9 वरांचेर पणजी जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तें शेतकार दीस मनयतले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, नुस्तेपालन मंत्री निलकंठ हळर्णकर आनी हेर मानेस्त ह्या उत्सवाक हाजीर आसतले. गोंय कोंकणी भाशा मंडळ हे संस्थेन साहित्य, बालसाहित्य, अणकार, युवा साहित्य पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांखातीर पुस्तकां मागयल्यात. अंदू 30 सप्टेंबराक कोंकणी भाशा मंडळाक 64 वर्सां पुराय जाता आनी त्या निमतान 2 ऑक्टोबराक जावपी कार्यावळींत हे पुरस्कार जैतिवंतांक भेटयतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकल यस आकाशवाणी एफ एम रेनबो अष्टाणव आर जे डी सी हांच्याबरोबर तुम्ही आशिल्ले पश्चिमी संगीताची कार्यावळ अष्टाणव तुम्ही कार्यावळीन ऐकतले. आणि आता अष्टाणव बारीक बारीक पावस सुद्धा पडपाक सुरवात जाल्लो आसा. आणि हांव आर जे प्रकाश तुमकां येवकार दिता ह्या सांज वेळाचेर ह्या आयच्या तिसऱ्या सभे खातीर.

त्या उपरांत 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो बरोबर 6:00 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात जाल्यार 6:05 सगळ्यांची आवडीची कार्यावळ रेनबो सांज. रेनबो सांज कार्यावळ बरोबर 6:05 ते 7:10 मेरेन मजगती 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या स्टुडिओतल्यान तुमकां ऐकपाक मेळटल्यो. त्या उपरांत 7:05 इंग्लिशेतल्यान खबरो आनी 7:10 फोन इन चित्ररंजन. अशाणव 7:10 ते 8:00 फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ आनी मजगती 7:20 प्रादेशीक कोंकणी खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो. सात वरां 58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी त्या उपरांत बरोबर 8:00 कातारांची कार्यावळ तुमच्या भेटीक 8:30 सदाबहार हिंदी फिल्मी गीता. रातच्या बरोबर 9:00 प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर बरोबर 9:00 तुमकां ऐकपाक मेळटली. 9:30 पश्चिमी संगीताची कार्यावळ वॉट्स हॉट 10:00 हिंदीतल्यान खबरो आनी 10:05 पश्चिमी संगीता खातीर फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम. अशा 11:05 इंग्लिशेतल्यान खबरो आनी 11:10 द फील गुड आवर. तर अशानो ही आशिल्ली रूपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वीत रावपाच्या तरेकवार अशा कार्यावळींची. अशानो 105.4 MHz FM रेनबो सेवे बरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz ती सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता आणि विविध भारती सेवा सुद्धा तुम्ही ऐकपाक शकता. आता तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली युअर्स.

श्रोत्यांनो 105.5 चार मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो सेवेत जाणून घेऊया आजच्या दिवसा 105.5 चार मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो सेवेत वितराव बचत तारीखवार अशा कार्यवळीची रूपरेषा. श्रोत्यांनो 5:35 मराठी गीता हातून फिल्म गीता भावगीता नाट्यगीता तुमका ऐकपाक मेळटली. बरोबर 5:35

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: हांवेच कित्याक करप वा हांवेच केल्ल्यान कितें जातले असो विचार करू नाकात
3: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वतः पासून जाता
2: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून
3: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया
2: तिची पवित्रताय राखूया स्वच्छता ही सेवा

म्युझिकली यस आकाशवाणी एफ एम रेनबो. मित्रांनो, 105.4 मेगाहर्ट्सवर मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

श्रोते हो, डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा हा स्वर ह्या सुंदर अशा भावगीतासाठी आपण ऐकला. मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात 105.4 MHz FM रेनबो सेवेमध्ये.

श्रोते हो संगीत मानापमा आणि ह्या नाटकासाठी छोटा गंधर्व यांचे हे स्वर आपण ऐकले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची गीतरचना आणि गोविंदराव टेंबे यांचं हे संगीत होतं.

श्रोतेहो, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमासाठी हे शेवटचं गाणं. मन्या द वंडर बॉय ह्या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर यांचे हे स्वर, निलेश मोहरीर यांचं संगीत या गाण्यासाठी आपण ऐकत आहात. श्रोतेहो, याच गीताबरोबर या कार्यक्रमाची इथेच आपण सांगता करूया.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां ओडिशाच्या भुवनेश्वराक भेट दितले. ह्या भेटी वेळार ते ओडिशा डीप सी फिशींग मिशन दस्तावेज लॉन्च करतले. केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज एल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारख्या थोड्या काळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिला. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी 19 आसनांचो सारस MK2 हाचो आराखडो टप्पो येसस्वीपणान पुराय केल्ल्या खातीर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजाची तोखणाय केल्या. भारतीय कंपनी सचीव संस्थेन ICSI कॉमर्स ऑलिंपियाड 2026 सर्तीची घोषणा केल्या. 11वी आनी 12वेचे खंयच्याय बोर्डाचे विद्यार्थी हे परिक्षे खातीर पात्र आसतले. विन्सन वर्ल्ड वतीन पणजे 7 ते 9 ऑगस्ट मजगती 15व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केला. हो महोत्सव पणजे आयनॉक्स आनी मॅकनीज पॅलसांत जातलो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी आमदार कार्लोस आल्वारेस फरेरा आनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यां सयत पोंभुर्पा झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. मत्स्यपालन संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल पणजे हांगा राष्ट्रीय नुस्तें शेतकार दीस मनयतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप

करप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

Ishtano Rainbow Sands, karewen tumka sokreang mai mogat so yokar. Ishtano Aiz, amka eka word sahitikar, baki bab borkar hanchi yad, Aiz amikatat karan Aiz, 8 July, tanchi punyatithi, ani tyas khatir hi khas karewal tancha khatir. Ishtano 30 November 1910, ya disa goyatla borye, ya gavan bal krishna bhagwant borkar, ya navan jalmalle baki bab hen namneche kavi. स्वातंत्र्य जुजारी लेखक आणि भाषेखातीर वावुरपी कोकणी आणि मराठी या दोनूय भाषांनी ताणें व्हड प्रमाणान बरोवप केले. तांच्या कवितांनी सैम मोग मनीसपण आणि गोयच्या संस्कृतीक दायजाचो सोबीत उत्सव आमकां पळोवपाक मेळ्ळो.

इशनाव बाकी बाब बोरकार हांची उतरा ह्या गीता खातीर तुमी एकली सुरेश वाडकर हांच्या आवाजांतल्यान इशनाव बाकी बाबान गोंय मुक्ती चळवळींत सक्रियपणान वांटो घेतलो आणि आपल्या कवितेचो उपेग करून देशभक्ती आणि स्वातंत्र्याची भावना ताणें निर्माण केली. त्या उपरांत ताणी ऑल इंडिया रेडिओ पुणे हांच्या बरोबर काम केलें आणि थंय ताणी आपल्या लिखाणांतल्यान आणि प्रसारणांतल्यान साहित्य आणि संस्कृतायेचो प्रचार हो चालूच दवरलो.

नाश्ता मोर आलतडी पाऊस पडटा पुलतडी येशानो बाकी बाबांची ही उतरा अजित कडकडे हांच्या आवाजांतल्यान हे गीत तुम्ही ऐकले. येशानो रेनबो सांज ही कार्यावळ तुम्ही ऐकता तुमकां याद करून दिता कांयच खिणा भितर बरोबर 6 वरां 30 मिनटांचेर आयकपाक रावात कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभोवो सुबियांतो हांच्या वांगडा युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या योग्याकार्टाच्या प्रबन्नन देवळाक भेट दिली. भारत आणि इंडोनेशिया हांचे मदल्या शेकड्यांनी वर्सा पोरण्या संस्कृतायेच्या बंधनाचे प्रतीक म्हणून प्रबंधन उभे आसा असे राष्ट्राध्यक्ष प्रभोवो हांणी निवेदनात म्हणला. देवळ संकुलाचे संवर्धन आणि जीर्णोद्धार करपा खातीर भारतान दिल्ल्या आदाराचे तांणी उपकार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुमार 12 शेकड्यांच्या काळात हे भव्य दायज सांभाळपा खातीर इंडोनेशियाच्या लोकांचे उपकार मानताना म्हणला.
1: कार्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाएं, हमें कहीं न कहीं भारत की सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं. ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है.
0: पुनर्स्थापना प्रकल्पाक लागून लोकांमधले संबंध आणि घटमूट जातले असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

हांणी उक्तायला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां ओडिशाच्या भुवनेश्वराक भेट दितले. ह्या भेटी वेळार ओडिशा कृशी आनी तंत्रज्ञान विद्यापीठ भुवनेश्वर हांगा व्हड दर्यांत नुस्तेमारीचो टिकाऊ रुपान फायदो घेवपा खातीर अधिकृतताय पत्रां जारी करपाच्या राष्ट्रीय लॉन्च कार्यावळीक उपराष्ट्रपती हाजीर रावतले. राधाकृष्णन ओडिशा डीप सी फिशींग मिशन दस्तावेज लेगीत सुरू करतले. घरमंत्री अमित शाह हांणी आयज महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या कडेन उलोवन महाराष्ट्रांत उटंगराच्या पावसाक लागून जाल्ल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. फाटल्या कांय दिसांत उटंगराच्या पावसाक लागून महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांनी लुकसाण जालां आनी लोकजीण विस्कळीत जाल्या. ह्या परिस्थितीक तोंड दिवपाक महाराष्ट्र सरकाराक जाय ती मदत केंद्र सरकार करतले अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हणला. केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी आयज एल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. केंद्र सरकारान ह्या वर्सा एप्रिलांत एल निनोचे आव्हान सोपोवपाची तयारी सुरू केल्ली. एल निनो मॉनिटरींग सेल, क्रॉप वेदर वॉच ग्रुप, राज्य नियंत्रण कक्ष आनी नोडल अधिकाऱ्यांवरवीं पेरणी पीक आनी बाजार परिस्थितीचेर नेमान नदर दवरतात अशें बसके उपरांत नवी दिल्लींत पत्रकारां कडेन उलयतना शिवराज सिंग चौहान हांणी सांगलें. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारख्या अल्पकाळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिला. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू हांणी 19 आसनाचो सारस MK2 हाचो आराखडो टप्पो यशस्वीपणान पुराय केल्ल्या खातीर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज हाची तोखणाय केल्या. सारस हे देशांतले पयले स्वदेशी बनावटीचे येरादारी विमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दृश्टीक मुखार व्हरता अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत राम मोहन नायडू हांणी म्हणला. केंद्रीय नवकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज भारतीय मानक ब्युरो वांगडा येवपी राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थांच्या ब्रिक्स मुखेल्याच्या बसकेच्या तयारीचे मूल्यांकन करपा खातीर समिक्षा बसकेचे फुडारपण केले. कर्नाटकातल्या बेंगळूरात जावपी आंतरराष्ट्रीय बसकेचे यशस्वी संचालन करपा खातीर आणि प्रमाणीकरण क्षेत्रात ब्रिक्स देशांमधलो सहकार आणि घटमूट करपा खातीर पुराय समन्वय, कार्यक्षम अंमलबजावणी आणि बारीकसाणीन नियोजन करपाचेर या बसकेत तांणी भर दिलो. खेळ. काल राती नॉटिंगहमाच्या ट्रेंट ब्रिजांत जाल्ल्या दादल्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटाच्या तिसऱ्या सर्तीत इंग्लंडान भारताक 125 धावड्यांनी हारयलो. फुटबॉल सर्तीन वेनकुवरांत पॅनल्टी शूटआउटांत स्वित्झर्लंडान कोलंबियाचेर 4-3 अशी मात करून फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलीत प्रवेश केला. तशेंच अटलांटांत जाल्ल्या सर्तीन अर्जेंटिनान इजिप्ताक हारावन सर्तीच्या क्वार्टर फायनलीत प्रवेश केला. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज देशाच्या मध्य आनी उदेंत वाठारांनी व्हड पावस पडपा सयत वादळ येवपाची शक्यताय उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 दिसांनी उत्तर अरबी दर्या, राजस्थान, हरियाणा आनी पंजाबाच्या उरिल्ल्या वाठारांसयत पुराय देशांत नैऋत्य मोसमी पावस फुडें सरतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 बजे. नमस्कार.

माझ्या गोव्याच्या भूमीत येशानो बाकीबा बोरकर ह्यांची ही उतरा. येशानो बाकीबाबांच्या कवितेतल्या निसर्गाचे मानवीकरण हे त्यांच्या कलेचे व्हड यश आशिल्ले. ते झाडा वांगडा, न्हये वांगडा, पर्वता वांगडा संवाद साधतात. झाडांचे दुःख, पावसाची हुरहुर आणि समुद्राचो रा

0: नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. शनव बाकीबाब बोरकरांची ही शब्दरचना पंडित जितेंद्र अभिषेकी हांचे संगीत आणि त्यांचेच स्वर या गीता खातीर शाणा तुम्ही ऐकले. रेनबो सांज ही कार्यक्रम तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो सेवेत.105.4 MHz FM रेनबो सेवा इश्टानो कायस खिणा भितर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असत काय मुखेल खबरो. पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी हळदुणेचे आमदार कार्लोस आल्वारीस फरेरा आनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्या सयत पोंभूर पाजाऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. कोंकणी भाशा मंडळ गोंय हे संस्थेन साहित्य, बालसाहित्य, अणकार, युवा साहित्य पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारा खातीर पुस्तकां मागयल्यात. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9:30 वरांचेर पणजी जिमखाना कांपाल पणजी हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शेतकार दीस मनयतले. ह्या कार्यक्रमाक मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार आनी हेर मानेस्त आसतले. विन्सन वर्ल्डा वतीन पणजे 7 ते 9 ऑगस्टा मजगती 15व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केलां. महोत्सव पणजे आयनॉक्स आनी मेकानिक्स पॅलेस हांगा जातलो. भारतीय कंपनी सचीव संस्थेन ICSI कॉमर्स ऑलिंपियाड 2026 सर्तीची घोषणा केल्या. 11वी आनी 12वीच्या खंयच्या बोर्डाचे विद्यार्थी ह्या परिक्षे खातीर पात्र आसतात. स्वातंत्र्य सैनिकाच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची येवजण गृह खात्यान आनीक एक वर्स म्हणल्यार 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा गृह खात्या कडेन नोंदणी केल्ल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या उरिल्ल्या भुरग्यांची नांवां रोजगारा खातीर पुरस्कृत जाय मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. 9 ते 26 जुलय मेरेन गोंयच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार अल्टिमेट टेबल टेनिसाचो 7वो हंगाम जातलो. हातूंत मणिका बत्रा, शरद कमल, साथियन ज्ञानशेखरन, मानव ठक्कर अशे भारताचे मुखेल खेळगडे आसतले. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: म्युझिक लिओस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानू 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो सेवेत परत एकदा तुमका येवकार बरोबर 7:10 जातात आणि फोन इन चित्ररंजन या कार्यावळीन तुमका माया मोगाचो येवकार इष्टानू तुमच्या आवडीची फिल्मी गीतां तुम्ही ह्या कार्यावळीन मागपाक शकता आणि त्या खातीर आमचे नंबर 08322424258 0832224457 0832224457 इशानो हे आमचे नंबर आमकां फोन करपा खातीर आणि तुमच्या आवडीची फिल्मी गीतां मागपा खातीर इशानो कांयच खिणा भितर ही कार्यावळ तुमच्या खातीर घेवन येता
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई।

अशानो तुमचे सुद्धा दिल जर कोणेन चोरला जाल्यार तुम्ही सुद्धा आमकां कॉल करात, तुमच्या आवडीचे गीत घेऊन अशानो यादो की बारात. या फिल्मातल्यान हे गीत आशा भोसले आणि राहुल देव बर्मन हांचे संगीत, अशानो आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर यादो की बारात या फिल्मातल्यान हे गीत अशानो तुम्ही ऐकले.

इशानो पुष्पा या फिल्मा खातीर जावेद अली हंसो हो आवाज, इशानो रश्मी चारी हंची रिक्वेस्ट या गीता खातीर आशिली, इशानो फोन इन चित्र रंजन ही करे हो तुम्हें एकदा तुमका याद करून दिता कायस खिणा भितर 7:20 एक पाकरवात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी हळदुणेचे आमदार कालूस परेरा हांणी संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्या सयत पोमूर पाझऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. कोंकणी भाशा मंडळ गोंय हे संस्थेन साहित्य बाल साहित्य अणकार युवा साहित्य पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर पुस्तकां मागयल्यात. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9:30 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शेतकार दीस मनयतले. 9 ते 26 जुलय मेरेन गोंयचे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमांत अल्टिमेट टेबल टेनिसाचो 7वो हंगाम जातलो. आतां पुराय खबरो. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी हळदुणेचे आमदार कार्लोस आल्वारीस फेरेरा हांणी संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्या सयत पोमूर पाझऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. ह्या पळोवणी वेळार मंत्री खंवटे हांणी कामाचो नियाळ घेतलो. जाल्यार पोमूर पाझऱ्याक पुनर्जिवीत करपाचें काम 15 ऑगस्ट 2026 मेरेन पुराय करपाचो आदेश ह्या वेळार मंत्र्यान संबंधीत अधिकाऱ्यांक दिला. झऱ्याची मूळ वास्तुकला, पारंपारीक सौंदर्य आनी सैमीक म्हत्व सांबाळून पर्यटकां खातीर हे स्थळ आनीक आकर्षक करपाचो उद्देश आशिल्ल्याचें मंत्री खंवटे हांणी कामाची पळोवणी केल्या उपरांत म्हळां.
1: स्प्रिंग स्वदेश दर्शन 2.0 अंडर जे कामाक घेतिल्ले ताजे इन्स्पेक्शनाक आमी हांगा आयिल्ले. एक आल्दोनचो एक सारको म्हत्वाचो जागो जे हातूंतल्यान जाणटे नेणटे भुरगे सगळे येता आनी वापरता. आज लोकांक नेचरा बरोबर रावता आसतना असले जाग्यांक अस्तित्वात परत हाडप आनी पूर्ण तरेन रिनोव्हेट करप विथ द रिक्वायरमेंट कॅफेटेरिया जावं, विविंग स्पॉट जावं, टॉयलेट ब्लॉक जावं, चेंजींग रूम जावं, स्वता जंय स्प्रिंग आसा ती पोंपुर्बा स्प्रिंगेचे बरे ब्युटिफिकेशन जावं हे सगळे अस्तित्वात काम चालू आसा. 15 ऑगस्टच्या पयली ही सुवात आमी इनॉग्रेट करून लोकार्पण करतले.
0: कोंकणी भाशा मंडळ गोंय हे संस्थेन साहित्य बाल साहित्य अणकार युवा साहित्य अशा पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर पुस्तकां मागयल्यात. अंदू 30 सप्टेंबराक कोंकणी भाशा मंडळाक 64 वर्सां पुराय जातात आनी त्या निमतान 2 ऑक्टोबराक जावपी कार्यावळीत हे पुरस्कार भेटयतले. हे पुरस्कार रॉक बारेटो साहित्य पुरस्कार, श्रीधर कामत साहित्य पुरस्कार, रमेश वेळुस्कार साहित्य पुरस्कार, डॉ मनोहरराय सरदेसाय बाल साहित्य पुरस्कार, रामनाथ मणे

0: जर अणकार पुरस्कार फादर मोरेन डिसोजा युवा साहित्य पुरस्कार हांच्या नांवान दवरल्यात. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 ह्या काळात उजवाडायिल्ल्यो कथा, कविता, नाटक, तियात्र, कादंबरी, एकांकी, निबंध, संशोधन आनी अणकार ह्या प्रकारांतली पुस्तकां तशेंच रोमी आनी देवनागरी लिपयेंत बरयल्ली कोंकणी पुस्तकां ह्या पुरस्काराक पात्र आसतली. लेखक वा प्रकाशकाक आपल्या पुस्तकांच्यो 4 प्रती सचीव कोंकणी भाशा मंडळ, कोंकणी भवन, भांडारी मार्ग, विद्यानगर, घोगळ, मडगांव हांगा 28 जुलै मेरेन पावोवपाची विनवणी सचीव मंगलदास भट हांणी केल्या. साहित्य अकादमी पुरस्कार मेळिल्ल्या साहित्यिकांच्यो तशेंच हेर राष्ट्रीय पुरस्कार मेळिल्ल्या साहित्यकारांच्या पुस्तकांचो तशेंच आदी कोंकणी भाशा मंडळाचो ह्याच प्रकारात साहित्य पुरस्कार मेळिल्ल्या साहित्यकाराच्या पुस्तकांचो पुरस्कारा खातीर विचार जावचो ना अशें सचीव मंगलदास भट हांणी फुडें स्पश्ट केलां. फेलिसियो कार्दोज कोंकणी शिक्षक पुरस्कार शालेय पांवड्यार, माधवी सरदेसाय शिक्षक पुरस्कार उच्च माध्यमीक विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ पांवड्यार, तर जुझे क्वाद्रुश कार्यकर्तो पुरस्कार, लिगोर फुर्तादो ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार, चंद्रकांत केणी स्तंभलेखन पुरस्कार आनी कोंकणी भाशा मंडळ सेवा पुरस्कारा खातीर शिफारसी मागयल्यात. ह्या पुरस्कारा खातीर जांचे नांव सुचयतले तांची सविस्तर म्हायती वांगडा धाडची अशें सचीव मंगलदास भट हांणी सांगलां. स्वातंत्र्य सैनिकाच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची येवजण गृह खात्यान आनीक 1 वर्स म्हणजे 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा गृह खात्या कडेन नोंदणी केल्ली स्वातंत्र्य सैनिकाच्या उरिल्ल्या भुरग्यांची नांवां रोजगारा खातीर पुरस्कृत जाय मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. ह्या दुरुस्ती विशीं गृह खात्यान अधिसुचोवणी जारी केल्या. आतां रोस्टर पॉयंट आधारीत अ आनी ब वर्गा खाला आशिल्ली 2% पॉयंट राखीवता 1 मार्च 2026 सावन 28 फेब्रुवारी 2027 मेरेन 1 वर्सा खातीर फुडें चालू उरतली. स्वातंत्र्य झुजारांच्या भुरग्यांक सरकारी नोकरी दिवपा खातीर सरकारान पयलेच खेपे 2013-14 वर्साच्या अर्थसंकल्पीय भाषणांत ही येवजण जाहीर केली. आतां गृह खात्यांत नोंदणी केल्ल्या स्वातंत्र्य झुजारांच्या भुरग्यांक ह्या येवजणेचो फायदो चालू दवरपाची सरकाराची इत्सा आसा. भारतीय कंपनी सचीव संस्थेन ICSI कॉमर्स ऑलिंपियाड 2026 सर्तीची घोषणा केल्या. 11वी आनी 12वीच्या खंयच्या बोर्डाचे विद्यार्थी ह्या परिक्षे खातीर पात्र आसतले. विद्यार्थ्यां मदीं खेळाची सर्त आनी अभ्यासाची गोडी वाडोवपाक ही सर्त आयोजीत केल्या. ही ऑनलायन परिक्षा 28 नोव्हेंबराक सांजवेळा 5 ते 8 वरांची जातली. विद्यार्थी आपल्या घरांतल्यान स्मार्टफोन, लॅपटॉप वा कंप्युटराचेर पालकांच्या देखरेखी खाल केन्नाय परिक्षा दिवपाक शकतात. ह्या परिक्षे खातीर नोंदणी करपाची तारीख 9 ऑक्टोबर 2026 आसा. परिक्षेक पारदर्शकता दवरपा खातीर वॅबकॅम प्रॉक्टरींग, प्रश्न बदलप आनी नो टॅप स्विचींग हाचे सारखे सुटसुटीत ऑनलायन उपाय वापरल्यात. तशेंच नोंदणी केल्ल्या विद्यार्थ्यां खातीर एक फुकट मॉक टेस्ट लेगीत उपलब्ध आसतली. शाळांनी हे विशींची म्हायती आनी सर्क्युलर पालकां मेरेन आनी विद्यार्थ्यां मेरेन पावचे अशें आवाहन भारतीय कंपनी सचीव संस्थेन केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आज राजीव गांधी कला मंदिरांत फोंडेच्या लोकां खातीर भौशीक बसका घेतली. तांचे वांगडा मडगांवचे जिल्हाधिकारी यज्ञ क्लिटस, राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश रवी नायक, फोंडे नगरपालिकेचे नगरसेवक अपुरम दळवी, तशेंच वीज, संचारण, उदका संसाधन, पुलीस, नगरपालिका ह्या सरकारी खात्यांतले अधिकारी हजर आशिल्ले. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी लोकांच्यो कागाळी आयकून घेतल्यो आनी लोकांची जायती कामां मार्गाक लायली. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलैक सकाळी 9:30 पणजी जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शेतकार दीस मनयतले. ह्या कार्यक्रमाक मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत, नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार आनी हेर मानेस्त आसतले. डॉ हिरालाल चौधरी आनी डॉ के एच आलिकुनी हांच्या इतिहासीक कामगिरीच्या स्मरणार्थ हो दीस मनयतात. तांणी 1957 वर्सा इंडियन मेजर काप्स ह्या नुस्त्याच्या जातीचे प्रजनन यशस्वीपणान प्रेरीत करून भारतातल्या अंतर्जन नुस्ते पालनात क्रांती घडून हाडली. विन्सन वर्ल्डा वतीन पणजे 7 ते 9 ऑगस्टा मजगती 15व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केला. महोत्सव पणजे आयनॉक्स आनी मेकनिस पॅलेस हांगा जातलो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी महोत्सवाचे उक्तावण जातले. ह्या वेळार अभिनेता संजय दत्त हजर आसतलो. महोत्सवात उक्तावणाचो चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित बंडखोरू आसतलो अशी म्हायती संजय शेट्ये हांणी पत्रकार परिशदेंत दिली. महोत्सवाच्या 15व्या आवृत्तीत समकालीन मराठी सिनेसृष्टीतल्या

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टांबरोबर 7:31 आणि 7 सेकंद जातात. कोकणीतल्या प्रादेशिक खबरो आम्ही ऐकल्यो आणि आता फोन इन चित्ररंजन या कार्यावेळी तुमकां येवकार. इश्टांनो, तुमकां जर फोन करपाचो आसा आनी तुमचे आवडीचे फिल्मी गीत मागपाचे आसा जाल्यार आमचे नंबर 08322421285 08322421285 नाजाल्यार इश्टांनो 08322224457 हो आमचो दुसरो नंबर 08322224457.

कृष्णा दिल मांगे मोर या फिल्मा खातीर हे गीत सोनू निगम आणि अलका याग्निक हांच्या जोड आवाजातल्यान हिमेश रेशमिया हांचे हे संगीत या गीता खातीर आशिल्ले. कृष्णा शिवा बाब सावंत हांची रिक्वेस्ट या गीता खातीर आशिल्ली आणि हे सोबीत गीत 105.4 MHz FM रेनबो सेवेत तुम्ही ऐकले.

हा सगळे सोबीत गीत आयज जे धुरंदर मुवी आसा तातूंत आमकां ह्या गिताचे रिमेक आमकां पळोवपाक मेळटा. अशें हे ओरिजिनल सॉंग दिल ह्या फिल्मा खातीर अनुरुधा पौडवाल हांचो आवाज ह्या गिता खातीर दत्ताराम शेटकर हांची ही रिक्वेस्ट जांबावले साकून.

ईशानो दिल या फिल्म खातिर अनुराधा पौडवाल हंसो आवाज यहाँ गीता खातिर ईशानो तुम्हें कलोस फोन इन चित्र रंजन ही करे वो तुम्हें कता 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सेवेद ईशानो संवसारातली सगळ्यात वडली फुटबॉल सर्त आता क्वार्टर फायनलीच्या रोमांचक अशा पाहुण्यावर पावल्या आणि

किताब जिखपा खातीर सर्तीन फक्त 8 पंगड उरल्या. इशानो डिफेंडींग चॅम्पियन्स अर्जेंटिनान 16व्या फेरयेन काल जाल्ल्या खेळांत इजिप्टाचेर 3-2 असो जैत मेळोवन आपल्या किताबाची आस्त जिवी दवरल्या. अर्जेंटिनान निमण्या 8 सुवात मेळली तेन्ना लियोनल मेसीन फायट बॅक करपाची प्रेरणा दिली. इशानो त्याच बरोबर स्विझर्लंड आनी कोलंबिया हांच्या मदीं गोल नाशिल्ल्या बरोबरी उपरांत ताण भरीत पॅनल्टी शुटआवटांत स्विझर्लंड ह्या संघान कोलंबियाक 4-3 अशा फरकान हरोवन इतिहास घडयलो. 7 दशका परस चड काळांत पयलेच खेप स्विझर्लंड हो संघ विश्वचषकान क्वॉटर फायनल ह्या सुवातेचेर पावला. इश्टानो क्वॉटर फायनलींतल्यो मॅची ह्यो अश्यो आसात: फ्रांस वर्सीस मॉरोक्को, स्पेन वर्सीस बेल्जियम, नॉर्वे वर्सीस इंग्लंड, अर्जेंटिना वर्सीस स्विझर्लंड. इश्टानो संवसारभरांतले फुटबॉल मोगी ह्या ब्लॉकबस्टर मॅचींचो आतुरतेन ते वाट पळयतात, कारण विश्वचषक फायनलीचो रस्तो हो आनीक खर जाला. फुटबॉल खेळांतली सगळ्यांत प्रतिश्ठीत ट्रॉफी उखलपाक खेळगडे हे एक पावल लागीं पावपाक लागल्या.

0: हस्टानो मंजिल ह्या फिल्मा खातीर किशोर दाहनचो आवाज, आर डी बर्मन हांचे संगीत ह्या गीता खातीर हस्टानो तुम्ही ऐकले. आणि हस्टानो ह्याच बरोबर फोन इन चित्ररंजन ह्या कार्यावळीतल्यान ह्या खिणाक निरोप घेता. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो सेवेत हस्टानो कांयच खिणा भितर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतके मुखेल खबरो. नुस्तेमारी संचालनालय 9 जुलयाक सकाळी 9:30 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल हांगा राष्ट्रीय नुस्तेमारी शतकार दीस मनयतले. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत, नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकार आनी हेर मानेस्त आसतले. पर्यटन मंत्री रोहन खवटे आनी हळडुणेचे आमदार कार्लोस आल्वारीस फरेरा आनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोमुरपो झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. कोंकणी भाशा मंडळ हे संस्थेन साहित्य, बाल साहित्य, अणकार, युवा साहित्य पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर पुस्तकां मागयल्यात. विन्सन वर्ल्ड पणजीचे वतीन 7 ते 9 ऑगस्ट मजगती 15व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केला. हो महोत्सव पणजे आयनॉक्स आनी मेकनिस्ट परिसंघ जातलो. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची येवजण गृह खात्यान आनीक 1 वर्स म्हळ्यार 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा गृह खात्या कडेन नोंदणी केली स्वातंत्र्य सैनिकांच्या उरिल्ल्या भुरग्यांची नांवां रोजगारा खातीर पुरस्कृत जाय मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. 9 ते 26 जुलै मेरेन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमांत अल्टिमेट टेबल टेनिसाचो 7वो हंगाम जाता. हातूंत मणिक बत्रा, शरद कमल, साथियन ज्ञानसेकरण, मानव ठक्कर अशे भारताचे मुखेल खेळगडे आसतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को, तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

Helen आणि हेनरी डिक्स डिसूजा इष्टानो क्लासिक असे हे कातार कातार यांच्या कडे 105.4 MHz FM रेनबो सेवेत बरोबर 8:08 आणि 52 सेकंद जातात.

आणि ब्रिटिश हे सुद्धा भारतात आले आणि त्या उपरांत ते सत्तेर सुद्धा पावले. तर इश्टांनो, आयचो हो दीस म्हळ्यार 500 वर्सां पयलीं, सुमार 500 वर्सां पयलीं, जेन्ना 8 जुलय ह्या दिसा 1497 ह्या सालांत वास्को डा गामा हे इश्टांनो लिस्बोवा लिस्बन ह्या शारांतल्यान भारत हो प्रदेश सोदपा खातीर भायर सरिल्ले. इश्टांनो, कातारांची ही कार्यावळ तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो सेवेत. बरोबर 8 वरांच्यान 18 मिनटां आणि 20 सेकंद जातात. इश्टांनो, ऐकपाक देता मुखावेले कातार.

फरशानो पयशे हे सामके गरजेचे, सगळ्याच गजालीक पयशे जाय. ईशान कातार तुम्ही आयकले 105 4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत. ईशान मुखावयले कातार गायता ओलाओ.

0: Juliana, Juliana, Juliana, tokli moji harana, Juliana.
1: अशानो जुलियाना गायतले आल्फ्रेड रोज आणि अशानो याचबरोबर कातारांची ही कार्यवळ हांगा सोंपता.

0: तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो.

हर्षानो मेरे पिया गए रंगून, ईशानो त्या वेळा वयले तो काळ आमकां याद करून दिता. ईशानो आमी जर विचार करत जाल्यार कितलो डिफिकल्ट तो काळ आसतलो ईशानो, कारण एक टॅलिफोन करपाक सुद्दां थंयसर कितले स्ट्रगल करचे पडटा हें आमकां हें गीत अशेंच एक झलक कशी दाखोवन वयता. ईशानो तो फाटलो काळ ती एक सादेपणां आनी तो रोमांस हाची एक सोबीत झलक हें गीत आमकां करून दिलें. ईशानो पतंगा ह्या फिल्मा खातीर शमशाद बेगम हांचो आवाज ह्या सोबीत गीता खातीर ईशानो तुमी आयकलो.

हर्षनो नीले गगन के दिले शनो सैमाची सोबित काय दाखोवी आमका हे गीत हमराज या फिल्मा खातीर महेंद्र कपूर हंचो आवाज शनो या गीता खातीर तुम्ही ऐकलो शनो सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीन थोडोच वेळ आमचे कडेन आसा आणि शनो मुखावयले गीत तुमकां ऐकपाक दिता पडोसन या फिल्मा खातीर अशानो पडोसन या फिल्मा खातीर लता मंगेशकर आशा भोसलेजी हांचो जोड आवाज आर डी बर्मन हांचे संगीत ह्या निमण्या गीता खातीर